वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु

रोके नमो सोख सोखे नमो सर्व रोगे नमो सर्व भोगे नमो सर्व जीतं नमो सर्व पीतं नमो सर्व ज्ञानं नमो परमतानं नमो सर्व मंत्रं नमो सर्व जंत्रं नमो सर्व दृश्यं नमो सर्व कृत्सं नमो सर्व रंगे त्रिपंगी अनंगे नमो जीव जीवं नमो विद विधे अखिद्ये अपिद्ये समस्तं प्रसिद्ये

रसना हर जसे सलोक दृष्टांत एको सुनियांत एको वर्तांत एको नर हरै नाम दान जचंत नानक दयाल पुरख कृपा करै हिक सेवी हिक संभला हर एक पै अरदास ना वखर तन सांचया